0: the best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
2: म्हणी हो नमस्कार, कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करीत आहात ऑनियन ऑरम फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे. एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आहोत. तेव्हा कार्यक्रमाच्या शुभारंभ करणार आहोत वैशाली सामंत आणि तश्वी विशाल यांच्या समोर आवाजात. ऐकूया गणपतीचे नाव आधी आणि बाप्पा नादकुला, कारण काही ठिकाणी गणेश चतुर्थी हा सण चालू आहे. आस्वाद घेऊया.

रसिकमंडळी बाप्पा ऑरेम रिव्हर आणि विशेषतः उत्तरा केलकर यांचे समुद्र आवाजात ऐकूया चक चक सोन्याच्या. आणि याच्या नंतर झाकरी गाणं सुद्धा पाहिजे. उर्मिला दंगर यांचे समुद्र आवाजात ऐकूया गणाचे नमन.

रसिक मंडळी कुरियासा तुम्ही ट्यून इन करत राहा और एव्हरीवर कसं काय मंदिर कार्यक्रम चालू आहे. सध्या आम्ही वाजवित आहोत आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी आनंदी जोशी आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात रोमांसच्या दुनियेत जाऊया. ऐकूया फितूर वन आणि याच्यानंतर ऐकूया तू माझी प्रियतमा.

रसिक म्हणू गुड़िया साल तुम्ही ट्यूनिंग करत रहा और एम्फ्री वर्क कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे घरी आहात न्याहारी चालू आहे साफसफाई चालू आहे गाडीमध्ये आहात किंवा कामावर आहात ट्यूनिंग करत रहा 10 पर्यंत कार्यक्रम चालू आहे सध्या आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो आर्य आंबेडकर यांच्या समुद्र आवाजात ऐकूया फुलवंती याच्यानंतर ऐकूया वैशाली माधे साधी कलाकारांच्या समुद्र आवाजात ऐकूया मदन मंजिरी

रसिक म्हणे, वीकेंड म्हटलं तर थोडं आराम आणि जास्त मस्ती करायची आहे. आणि जी जी लोक समुद्र किनारी आहे सुद्धा, तुमच्या सगळ्यांसाठी स्पेशल गाणं आहे, कोकण फील गाणं आहे. ऐकूया रोहित राऊत यांचे समुद्र आवाजात, ऐकूया कोकणची माणसे साधी बोली, आणि याच्यानंतर ऐकूया इश्काच्या भावरा.

रसिक मंडळी, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटची दोन गाणी तुमच्या सगळ्यांसाठी वाजवतो. तू ओ लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम, आणि ऐकूया नखरेवाली आणि लय भारी दिसते, विशेषतः हर्षवर्धन बावरी यांच्या सुमधुर आवाजात. आणि यस मंडळी हो, याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. तेव्हा हॅपी सॅटरडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.